जुवांग दे पाओळाए नाम चमा शिकार बरोबर पसल्यू मामा पसल्यू काम पाव चालू पाव चालू पाओळाए नाम सकाओ लाम नासुपी सलिंग ओलाम नासुपी नाओळांग